जी बड़े अवरण कोई कोई जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निचल करता सोई तुझे आपे भावै सोई वरता जी तू आपे कर है सो होई तुझे आपे श्रेष्ठ सब फाई जी तुझे आपे सिर जो सब गोई।